ಅಜೇ ದಂಗ ವೇದಂಗ ಕರ್ಮಂಗ ಕಾಲ
तीर्थ परम सुपरम यत् नीरत् यत् बलं देवि यत् नीरत् देवि यत् विचारं

सर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन्मलग्नसर्वजन

मन जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय